0: Schatze, zeig ein Bierze, leg ein Bies mit mir, koi bad, apne taraf, akushan kar di thi, aur final.
1: सुनते रहिए शिवा रेडियो, जहां है आनंद ही आनंद।